0: सगळ्यांको नमस्कार आणि आईच्या कार्यक्रमांतो स्वागत. आज पहिले एक भाषण ऐकूया ती. सामाजिक अभिवृद्धींतो स्त्री शिक्षणाचे पात्र या विषयाबद्दल उलयतो असा ती सिस्टर जुलियाना रॉड्रिक्स.
1: शिका मुनशा जिवेताक उंच उबारता, शिका मुनशा जिवेताक स्थान मान दिता, शिका मुनशा जिवेत रुता करता, शिका मुनशा जिवेत सार्थक करता. असे आम्ही विमर्श करीत गेल्यार शिकप वा शिक्षण आमच्या जिवेताचो अविभाज वांटो म्हणले सुचता. मनशा जिवेताचे मूळ गरजो जावन आसचे वारें, खान, पिवन आणि आसरो हांचे संगता शिक्षण आता खुर्सून असा. शिक्षण सामान्य मनशा जिवेताचो इतलो प्रमुख वांटो तर स्त्रियेक शिक्षण अति महत्वाचे जावन असा. कन्नडात एक सांगणी असा, हेणंदु कलितरे शाळेयंदु तेरेदंते. आमच्या समाजीन स्त्रियांक वर्तो स्थानमान असल्यारी शिकप अंतु स्त्री पाटी पडून तसो गौरव अभिमान तितले प्रगतीचेर पावंक ना. कित्याक स्त्रियेन चार उणेदी भितर पिचार करून दवरले. चेडवान शिकोन कितें जावंक आसा म्हणले अशीर मनोभाव आका कारण ना. शिक्षण स्त्रियेचो स्थानमान सडयता, गौरव अंतस उबारता, तिका तिच्या पांयांचेर उबे रावंक आदार जाता, तिचें भविश्य रुता करूंक अवकाश दिता. एक चेडूं शिकप जोडल्यार तिचें कुटुंब शिक्षीत जाता, बरी संस्कृती ते कुटुंबांतावन भायर वेता, तिचे ह्या संस्कृते वरवीं बरी पिळगी उपजाता, त्या मुखांत समाजेर बरो प्रभाव पडटा, बरो रूख बरें फळ दिता. म्हणलें सांगणे प्रमाणे शिकपी स्त्रियेतावन बरें कुटुंब, बऱ्या कुटुंबा द्वारी बरी संस्कृती, ह्या द्वारी बरे फुडारी उपजोवन बरी नवी समाज स्थापीत जाता. संवसारांत आमचो देश विविध धर्म आनी संस्कृती आसुल्लो देश म्हूण नांवडला, पूण हर एका क्षेत्रांत बदलावण जावची गरज आसा. विशेष जावन स्त्रियांक हर एका क्षेत्रांत समानता दिवची गरज आसा. आमच्या समाजेन स्त्रियांक जावचे अन्याय, शोषण, हिंसा ह्या वरवीं आमचो देश उन्नतीक पावनासतना आनीकी हेर देशांप्रास सकयल्या मटारच आसा. आमी पळयता अमेरिका तसल्या श्रेश्ठ देशांची स्त्रियांक सरी समान हक्क दिल्ल्या वरवीं तो देश उन्नतीक पावंक कारण जाला. खंय स्त्रियांक मान दितात तें देव तांचे ते वस्ती करता. असलीं सर उतरां आमकां ग्रंथांनी, पत्रिकांनी, भाशणांनी वाचूंक आयकूंक मेळटात. पूण नीज जिवितांत स्त्री जावन आसा अबल निशक आमी पळयता. हर एका स्त्रिये भितर जायत्यो तालेंतां आनी बळवंत सक्त्यो आटापून आसात. ती नासतना दादलो या भुरगीं या तांचे कुटुंब सर अर्दे तिचे भितरले सर सकत भायर काडिचे तर तिका शिक्षणाद्वारे मार्गदर्शनाची गरज आसा. आमचो समाज संपूर्ण तरण परिपूर्ण जावंक जाय तर स्त्रियेक शिक्षण दिवचे गरज आसा. दादलो आनी स्त्री एका नाण्याची दोन तोंडां आसल्या बरी, एका गाडयेची दोन चक्रां आसल्या बरी. सरी समा मेळ काडिल्ल्या वरवीं सुंदर

0: सुंदर घर आणि एक सुबद्ध समाज बांधूंक शकता. हर एका परजेक स्वतंत्र रितीने जिवचे हक्क असा. तसेच जाल्ल्यान श्री दैहीक मानसीक सामाजीक दैवीक आणि आर्थिक रितीन श्रेष्ठ जाल्ल्यान तिका शिक्षणाद्वारे आणखी दृढ करयेत. सरकारान जायती योजना श्रेय खातीर जारी हाडल्यान आणि तिका हर एका क्षेत्रान मुखार येवंक पहिल्लो अवकाश दिला. हे अवकाश कागदाक मात्र सिमीत झाल्या कारण हे अवकाश तिचे मनासर पावूंक तिका अत्याचार मोस अबोशन दोत लैंगिक समस्या म्हणटल्या समस्यांक ती शिरकल्या. देखून या सर समस्यांक परिहार सोदून काडची गरज जावन आसा. आमी पळयता आज दादल्यान केल्ले हर एक काम श्री करनासतना रावूंक ना. मदर तेरेजा, इंदिरा गांधी, कल्पना चावला, सानिया मिर्जा, किरण बेडी असे लेखवर्त्या स्त्रियांनी श्रेष्ठ काम करून पुरुषाच्या की उंचल्या मट्यार पावल्यान येन तांचे तावन साध जावंक पावले. तांकां शिक्षण दिल्ल्या वरवींच जर शिक्षणा वरवीं स्त्री इतल्या उंचल्या मट्यार पावूंक साध आसा तर हर एका स्त्रियेक शिक्षण दिल्ल्या वरवीं आमचे समाज आमचो देश खंय पावात येन तर हर एका आमच्या कुटुंबांनी पयलें जावंक जाय. जेन्ना एक स्त्री मुखांत्र एक कुटुंब आदर्श जावंक पावता तसल्या आदर्श कुटुंबाद्वारे समाज आणि देश उन्नती पावूंक साध्य जातले. देखून कुटुंब संस्था समाज आणि देश या चारांनी एका मनान एका काळजान वावरची गरज असा. मुख्य जावन सरकारातावन जारी जाल्ल्यो सर सवलत्यो स्त्रियांक फावशे वावरी जे. तसेच हर एक स्त्रियेक शिक्षणाचे महत्व समजून ती आशिल्ले शिक्षण तिने आपणावंक तिका संपूर्ण स्वातंत्र्य मेळोंक जाय. असे केल्ल्या वरवीं आमच्या देशांत एक नवो समाज जल्म घेतलो. तर चेडूं भुरग्यां शिकप कित्याक म्हणलें चिंतप आमच्या काळजा मनांतलें तशें समाजांतलें पुसून काडून चेडूं भुरग्यांक केवल मुळावें धावी पर्यंत शिक्षण इतल्यार रावय नासतना उंचलें शिकप दिवन नवी समाज बरी समाज स्थापीत करच्यान आमचोय वांटो मेळव्यांगी.
1: सामाजीक अभिवृद्धींतू स्त्री शिक्षणाचे पात्र हे विशया बद्दल सिस्टर जुलियाना रॉड्रिक्स हेंगेले भाशण आयकतो आशिल्ले. आतां विकास प्रभू हेंगेले रचना, अक्षदा हेंगेले गावपी, स्वर संयोजन केलात दिलीप वजे.

0: जाळीत पहिले सुनंदा मगेल वाट पळयत उरतले, कारण माग पहिले तडव जाल्लो.
1: संदेश बांदेकर हेणी बरोवन वाचन केलेले काणे केत आशिले. आतां उल्फा ख्वाजा हेंगेले स्वरांतू, विकास प्रभू हेंगेले अनेक रचना.

उल्फा खोजा हिंगल स्वरांतु विकास प्रभु हिंगल रचन तुम्ही ऐकतोशिले हेपदाचे संगीत संयोजन केलेले ते दिलीप वजे याच्याबरोबर आयची कार्यक्रम बंद करूया. नमस्कार.